प्रभु मन पाव ता हुकम समाव हुकम मन सुख पाया आन दिन जापत रहे दिन राते सहज नाम ते आया नामो नाम मिली वडे आए नानक नाम मन पावे कार